ಪರಿವಾರ ಪ್ರಭಾವಿತ ಸಮುದಾಯ ಸಹಯೋಗದ ನೇಪಾಳ 20 ಲಾಖ ಯುರೊ ಮಾನವೀಯ ಸಹಾಯತಾ ಉಪಲಬ್ಧ ಯುಎ ಶನಿವಾರ ವಿಜ್ಞಪ್ತಿ ಜಾರಿ ಕರೆ ಅಪಕಾಲೀನ ಅವಸ್ಥಾನ ಸಹಾಯತಾ ಸುರಕ್ಷಾ ದಿನ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥಾ ಕಾರ್ಯಪಾಲಿ ತಥಾ ಸುಸಭೈ ಲಗಾಯತ ತತ್ಕಾಲೀನ ಅವಶ್ಯಕತಾ ಪೂರಣ ಕರ ಉಕ್ತ ರಕಮ ಸಹಯೋಗ ಸಹಾಯಕ ಹೋ ವರ್ಷ ಬಾರಿಕಾ ಕಾರಣ 11 ಜನ ವಿದ್ಯುತ್ ಆಲೋಚನಾ ಅಜೆ 80-98 ಜನ ಸಂಪರ್ಕ ಬಿಂದು ನಿಜಿ ವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದಕ ಸಂಸ್ಥಾ ಇಪಾಜಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ರಿಪೋರ್ಟ್ ತಥ್ಯಾಂಕ ಅನುಸಾರ ಸಂವಿಧಾನ ಫೇರಿ ಮಾತಿಗೆ ಪ್ರಸರಿ 1576 ಜನ ಸಂಪರ್ಕ ಬಿಂದು ರಹಿತಾಸನ್ ವರ್ಷದ ತಾರೀಕು ಯು ಆಲೋಚನಾ अस्ट्रेलियामा चलिरहेको टप एन्ड टी20 श्रृंखलाको अन्तिम खेलमा नेपाल ए भिक्टोरिया एकेडेमीसँग 1 विकेटले पराजित भएको छ। यसअघि नेपाल ए ले 2 जित र 4 हार सहित तालिकाको सातौं स्थानमा रहेको श्रृंखला टुङ्ग्याएको छ। यसअघि 10 जितेर ब्याटिङ गरेको नेपाल ए ले निर्धारित 20 ओभरमा 6 विकेट गुमाएर 141 रन बनाएको थियो। कुशल भुटेलले अभिजित 17 रन बनाए पनि दीपक डुङ्ग्रेले 16 रन जोडे। यसअघि नर्दन केरी टोरी स्ट्राइक बङ्गलादेश हाई पर्फर्मेन्स टोली र किङ्स इलेभेन एकेडेमीसँग पराजित नेपालले ओभर्ट एकेडेमी र अस्ट्रेलिया क्यापिटल टेरिटोरीलाई